0: Active ownership to address complex challenges and shape India's future with a long-term perspective. With Priya Saklan Akhtar, Akashwani News, Delhi.
1: Japan's Defense Minister Shinzo Koizumi, who is on an official visit to India, called on Prime Minister Narendra Modi yesterday. During their meeting, Mr. Modi shared his vision for further strengthening the special strategic and global partnership between India and Japan and highlighted the importance of India-Japan defense and security cooperation in furthering peace, stability and prosperity in the Indo-Pacific and beyond. The Prime Minister outlined opportunities for Japan to partner with Indian companies and startups in the defense sector, particularly for co-development and co-production under the aegis of Make in India. India will host the 12th BRICS Communications Ministers meeting in Pune today. The meeting will be chaired by Union Communications Minister Jyotiraditya Sindhya. It will bring together communications ministers and senior representatives from BRICS member countries to deliberate on strengthening cooperation in information and communication technologies, ICTs, digital transformation, innovation and resilient digital infrastructure. The theme of the meeting is Innovate, Cooperate and Transform ICT for a Resilient Future. The event will provide a platform for BRICS member countries to exchange views on emerging technologies, digital public infrastructure, future networks, cybersecurity, capacity building and inclusive digital connectivity. Union Cabinet has approved the establishment of a bench of Jammu and Kashmir High Court in Ladakh. Union Home Minister Amit Shah disclosed this in a social media post. Mr. Shah said that the decision will significantly enhance access to justice for citizens living in remote areas of Ladakh by reducing the time required to avail themselves of the legal services they are entitled to. National Testing Agency NTA has said that its Answer Key Challenge system is designed to be fair to all students and rejected concerns about it being expensive. An NTA Answer Key Challenge is an online process where candidates who take an exam like JEE Main, NEET or UGC NET can object to errors in the provisional answer key. In a social media post, NTA said, if even a single candidate challenges a question and the subject experts accept the challenge, the revised answer key applies to every candidate who wrote the exam. The Supreme Court has constituted a 5-member high-powered inquiry committee headed by former top court judge Justice R. Subhash Reddy, HPEC, to independently examine allegations of violence during the student demonstrations held at Jantar Mantar in New Delhi. In badminton, Indian shuttlers will be in action today in the men's and women's doubles quarterfinals at the BWF World Championships 2000.
2: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्य तेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रूपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी, अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा, विश्वासार्ह माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान या विषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले.

0: देशातल्या 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 अधिक मान्यताप्राप्त भरती तसंच नियुक्ती संस्था आणि विद्यापीठांमधलं सहकार्य वाढल्यास पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. 63 राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना राज्यपाल काल मुंबईत बोलत होते. सागरी क्षेत्राच्या विकासात खलाशांचं योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांची सुरक्षितता आणि शारीरिक तसंच मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे असं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारत हा विकसित सागरी क्षेत्राशिवाय अपूर्ण राहील असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या,
1: माती आणि पाणी ही केवळ निसर्गाची संपत्ती नसून आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे. म्हणूनच माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा या ध्येयाने ही मोहीम केवळ शासनाचीच न राहता आपल्या सर्वांची लोकचळवळ बनवूया. सर्व नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी वॉकेथॉन आणि रील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं मी आवाहन करते.
0: जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ असून जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. दरम्यान यानिमित्त आयोजित रील स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हेंटिलेटर युनिटचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातल्या तसंच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या आणि संलग्न रुग्णालयांमधल्या विविध विकासकामांची तसंच वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यातील जपताला इथल्या सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात सद्भावना दिवस पाळण्यात आला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्येही सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सुटे किंवा सीलबंद नसलेल्या खाद्यतेलात भेसळ आढळून आल्यानं असं खाद्यतेल ग्राहकांनी खरेदी करू नये असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे विभागीय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या खाद्यतेलांमध्ये शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना देखील त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासण्याचा सल्ला मुंढे यांनी दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 जयंती वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या 861 पानी ग्रंथांचा 7 भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये अनुवाद करणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत अनुवाद कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य शासन यावर्षी विविध उपक्रम राबवणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठी सिनेमा खऱ्या अर्थानं लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचं काम अभिनेते अशोक सराफ यांनी केलं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा काल नागपूरमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानचिन्ह आणि 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प अर्थात महाराष्ट्रॉइड प्रकल्प राज्यातल्या विविध जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळालं आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये 100% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्यासह सर्व प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक

शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तसंच आयटीआयच्या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट योजनेतल्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत असून विलंब शुल्कासह 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरं मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याचा लाभ महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस झाला आहे. राज्यात या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कोकणात 85%, पुणे विभागात 61% आणि नाशिकमध्ये 59% पाऊस नोंदवण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 30%, अमरावती 23% आणि नागपूर विभागात 34% पाऊस नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरच्या आंबाघाटातून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या फक्त दिवसाच्या वेळेतच पोलीस संरक्षणात मर्यादित संख्येनं एसटी बस या मार्गावरून सोडल्या जात आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अन्य एसटी बस देखील या मार्गावरून सोडण्यात येतील अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप पनकुले यांचं काल नागपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसंच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती, तसंच पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही काम पाहिलं होतं. पनकुले यांच्या निधनाबद्दल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातल्या विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड आणि मध्य प्रदेश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात झारखंड संघानं ओडिशा संघाचा पराभव केला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आजादी का
1: शंभरांश एक मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय आणि रसिकहो न्यूज ऑन AIR ॲप आणि शंभरांश एक मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. 10:38 झालेली आहेत आणि मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

न्यूज ऑन एअर ऍप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आपल्याबरोबर अर्चना दिनेश. तर रसिकहो, मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणेच एका छानशा बोधकथेने करूया. एक छान कुटुंब होतं, त्याच्यामध्ये सासू सासरे, त्यांचे दोन मुलगे आणि एक मुलगी. म्हणजे त्या कुटुंबामध्ये एकंदरीत तीन मुलं आणि सासू सासरे. आणि आता दोन्ही मुलांची लग्न झालेली होती आणि नंदेचं लग्न मात्र अजून झालेलं नव्हतं. पण सासूबाई खूपच चांगल्या होत्या. त्या दोन्ही सुना आणि आपल्या लेकीला मात्र समसमान वागणूक द्यायच्या. त्यांनी ठरवलेलं होतं की कोणी कुठल्या दिवशी कुठलं काम करायचं, प्रत्येकाची पाळी असायची. आता त्यांची लेक आणि जी जुनी सून होती, मोठी सून, तिला घरातल्या सगळ्या सवयी माहिती होत्या. पण नवीन आलेल्या सूनबाईंना मात्र कुटुंबामध्ये काय काय चालीरीती आहेत, किती वाजता नाश्ता करायचा असतो, जेवण किती वाजता केलं जातं, याबद्दल अजून पूर्ण माहिती झालेली नव्हती. पण ती मात्र हळूहळू सगळं शिकण्याचा प्रयत्न करत होती. ती अतिशय गुणी होती कारण ती आईच्या धाकामध्ये वाढलेली होती. आईने तिचे लाड तर केलेच होते पण तिला चांगली शिस्त लावलेली होती. त्यामुळे आपल्या सासूबाई, आपल्या जाऊबाई सांगतील ते ऐकायचं आणि आपण या घरामध्ये नवीन आहोत त्यामुळे त्यांना विचारून सगळ्या गोष्टी करायच्या. ती मुळातच धाकटी सून शांत होती आणि तिचं नाव होतं स्नेहल आणि मोठ्या सुनेचं नाव होतं श्वेता. आणि मी मगाशी आपल्याला सांगितलं की त्यांची जी मुलगी होती तिचं नाव होतं रीमा. रीमा आणि श्वेता यांची दोघींची चांगली गाढ मैत्री होती आणि स्नेहल मात्र घरामध्ये नवीन होती. पण तरीसुद्धा ती हळूहळू बघत होती सासूबाई किती वाजता उठतात, मग सकाळचा चहा किती वाजता घेतला जातो, त्यानंतर जेवण किती वाजता केलं जातं, या सगळ्या गोष्टी ती बघत होती. सगळे तिला सांभाळून घेत होते. तिची नणंदसुद्धा खूप मनमिळाऊ होती. नव्या वहिनीला ती मदतच करायची. एखादी गोष्ट आई कशी करते, वहिनी कशी करते हे तिला समजावून सांगायची. आणि स्नेहलसुद्धा मनापासून सकळ करत होती. ती कधीही कोणाला उलट उत्तर द्यायची नाही. त्यामुळे हळूहळू आता सासूबाईंना ती आवडायला लागली होती. किती गुणी मुलगी आहे, किती शांत मुलगी आहे, आपण जे सांगू ते ऐकते, उगाचच ज्या गोष्टी कळत नाहीत त्या ती करायला जात नाही आणि मुख्य

मुख्य म्हणजे खरं बोलते. ह्या गोष्टी हळूहळू सासूबाईंच्या लक्षात यायला लागल्या होत्या. त्यामुळे असं झालं होतं की श्वेताबाईंचा पापड मोडला होता. श्वेताबाईंना असं वाटत होतं की आत्ता ही स्नेहल आत्ता आली काय आणि आता ही कानामागून येऊन तिखट तर होणार नाही. आणि सगळी सासूबाईंची मर्जी जर हिला मिळाली तर मग या घरामध्ये माझं कसं होणार. त्यामुळे आता श्वेता काहीशी अस्वस्थ झाली होती. ती बऱ्याचदा असं म्हणायची की आता काय बाबा, स्नेहल तुझे खूपच लाड करतात सगळेजण. त्यावर ती स्नेहल विनम्रपणे म्हणायची, अहो ताई, मी लहान आहे आणि नवीन आहे ना घरात, म्हणून नंतर तुम्ही मला शिकवाल तसं मी सगळं करीन आणि तुम्हाला मदत करीन. पण आता मात्र श्वेताच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच यायला लागलं होतं आणि स्नेहलला मात्र वाटत होतं की आपला संसार खरंच खूप सुखाचा आहे. सगळी माणसं किती चांगली आहेत, आपल्या सासूबाई, मोठ्या जाऊबाई आणि नणनबाईसुद्धा.

तर रसिका हो, श्वेताबाईंना अगदी आता खूप त्रास होत असतो. मग त्या काय करतात की हळूहळू आता धाकट्या सूनबाई म्हणजे स्नेहलसुद्धा छान छान पदार्थ बनवायला शिकलेली असते सासूबाईंच्या मदतीने किंवा कधी कधी जाऊबाईंच्या मदतीने. ती सुद्धा आता स्वयंपाकघरामध्ये हळूहळू पदार्थ बनवायला सुरुवात करते.

0: आणि मग श्वेता काय करत असते की समजा स्नेहलनी आमटी केली की लगेच त्याच्यामध्ये तिखट घालायचं किंवा मीठ घालायचं अशी तिची कारस्थानं हळूहळू सुरू व्हायला लागलेली असतात. आणि तिला साथ द्यायला असते त्यांच्या घरामध्ये काम करणारी मूलकरीण मंदा. मंदा आणि श्वेता दोघी जणी अशी कारस्थानं करत असतात. एकदा कांदा बटाट्याचा रस्सा मी करते असं उत्साहाने स्नेहल म्हणते आणि सासूबाई म्हणतात ठीक आहे. ती करते तो रस्सा आणि मग तिला काहीतरी फोन येतो म्हणून ती दुसरीकडे निघून गेल्यावर या दोघी जणी जातात आणि एक जण त्याच्यामध्ये बचकभर मीठ घालते आणि दुसरी त्याच्यामध्ये भरमसाठ तिखट घालते. आणि स्नेहलला ही गोष्ट माहितीच नसते, पण या दोघींना माहिती नसतं की या दोघींच्या ज्या कारवाया सुरू आहेत घरातल्या घरात त्याच्यावरती आणखी एका कोणाचं तरी लक्ष आहे आणि ती असते रीमा, म्हणजे त्या घरातली एकुलती एक लाडकी लेक. ती मात्र या सगळ्या गोष्टी बघत असते. आता वेळ झालेली आहे एक संदेश ऐकायची. आपण संदेश ऐकूया आणि मग आपल्या उर्वरित कथेकडे आपण वळणार आहोत.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ एक रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.

तर रसिका हो, रीमा या सगळ्या गोष्टी बघत असते. सगळे जण जेवायला बसतात आणि मग काय, रस्सा प्रचंड खारट झालेला असतो आणि तिखटही झालेला असतो. पहिलाच घास खाल्ल्यावर मामंजींना ठसका लागतो. सासूबाई त्यांना पाणी देतात. आता मात्र स्नेहलला खरोखर आश्चर्य वाटतं की मी तर तिखट आणि मीठ बरोबरच घातलं होतं. मग सासूबाई तिला रागावत नाहीत, कारण त्या घरातल्या सासूबाई अतिशय समंजस असतात आणि त्यांना माहिती असतं की आता आपल्याला दोन सुनांच्या बरोबर कायम राहायचं आहे, आपली लेकसुद्धा आपल्या बरोबर आहे. तेव्हा या तिन्ही लेकींना आपल्यालाच सांभाळून घ्यायचं आहे आणि चुका काय, प्रत्येकाकडनं होतातच. कोणीच स्नेहलला काहीही बोलत नाही, सगळे मुकाट्याने जेवण करतात. नंतर स्नेहलचे डोळे भरून येतात आणि ती मात्र रडत रडत जेवत असते. मग काय, श्वेताबाईंना आनंद होतोच आणि मंदासुद्धा दात विचकत आपल्या कामाला निघून जाते. टेबलावरती फक्त स्नेहल सासूबाई बसलेल्या असतात. सासूबाई तिच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात, अगं स्नेहल, अंदाज ना सुरुवातीला सगळ्यांचा चुकतो. माझं सुद्धा असं व्हायचं. मला वाटायचं की मीठ कमी झालंय म्हणून मी आणखी मीठ घालायचे. मग खारट व्हायचं, कधी मीठच घालायला विसरायचे. अगं सुरुवातीला असा गोंधळ होतो, तू वाईट वाटून घेऊ नको बाळ, फक्त पुढच्या वेळेला जरा लक्ष ठेव इतकंच. ती बिचारी हो म्हणते, डोळे पुसत पुसत जेवते. आणखी दोन तीन दिवस जातात. मग एक दिवशी सासूबाई सांगतात स्नेहलला, आज मी बाहेर जाते बरं का, तर मी येईपर्यंत तू छानपैकी खिचडी करून ठेव. स्नेहल म्हणते ठीक आहे. सासूबाई तिला सगळं विचारतात, खिचडी कशी करायची तुला माहिती आहे का? स्नेहल म्हणते हो हो, माझ्या आईने मला शिकवली आहे खिचडी कशी करायची, मी करून ठेवीन, तुम्ही अगदी निर्धास्तपणे बाहेर जाऊन या. सासूबाईंना बरं वाटतं, त्या बाहेर निघून जातात आणि स्नेहलसुद्धा अगदी मनापासून तिच्या आईने शिकवल्याप्रमाणे छान खिचडी करून ठेवते, त्याच्यावर झाकण ठेवते आणि मग दुसरं काहीतरी काम करण्यासाठी ती आपल्या खोलीमध्ये निघून जाते. लगेच मंदा आणि श्वेता तिथे येतात आणि पुन्हा एकदा त्या खिचडीमध्ये प्रचंड तिखट आणि मीठ घालतात. पण त्यांना माहिती नसतं की ह्या गोष्टीची दखल ह्या घरामध्ये आणखी पण कोणीतरी घेत आहे. यावेळेला तर रीमा त्या दोघींनाही अक्षरशः आपण म्हणतो ना रेड हँड पकडायचं असंच ठरवते. ती गुपचूप मागून त्या काय

तारस्थान करतायत त्याचा फोटो काढते. झालं, सासूबाई बाजारातून येतात आणि म्हणतात, चला चला खिचडीचा मस्त वास येतोय ग. अरे वा स्नेहल, तू खिचडी केलीस? त्यावरती स्नेहल म्हणते, हो हो आई, मी खिचडी केली आहे, पापड तळून ठेवलेत आणि कोशिंबीरसुद्धा केली आहे. त्यावरती सासूबाई खुश होतात. मग काय, सासूबाई, श्वेताताई, स्नेहलताई आणि रीमा चौघीजणी जेवायला बसतात. सासूबाई पहिला घास घेतात आणि त्यांना प्रचंड ठसका लागतो. आणि मग आता मात्र त्या थोड्याशा रागावतात. त्या म्हणतात, अगं स्नेहल बाळा, मी तुला सांगितलं होतं ना, तिखट आणि मिठाचा अंदाज घेऊन तिखट मीठ घालत जा, नाहीतर खूप त्रास होतो ग असं जेवण करताना. किती खारट आणि तिखट झाली आहे खिचडी. त्यावरती स्नेहलला पुन्हा आश्चर्य वाटतं, असं का बरं होतंय, इतकं माझ्या हातून तिखट आणि मीठ का बरं जास्त पडतंय. मग त्यावरती मंदा येऊन मध्येच तोंड घालते, आता तशा वहिनी साहेबांना अंदाज यायला पाहिजे नाही का, असं सारखं सारखं तिखट मीठ जास्त झालं तर कसं चालायचं नाही का. श्वेता म्हणते, हो ना, आता काही ती नवी राहिलेली नाही आहे. तेव्हा सासूबाई लगेच रागावतात, मंदा तू जा बरं आपल्या कामाला, तू कशाला मध्ये मध्ये येऊन उगाच तोंड घालतीयस, जा आधी आतमध्ये पसारा पडलाय तो सगळा आवरून घे कामाचा, असं म्हणून त्या मंदाला तिथून पिटाळून लावतात. आता मात्र रीमा ठरवते की यावेळेला जर आपण गप्प बसलो तर स्नेहल वहिनी बिचारी काहीच बोलत नाही आहे, आता तिला आपण मदत करायलाच हवी. रीमा म्हणते, आई ग खरं म्हणजे मला इथे मध्ये बोलायचा काही अधिकार नाही आहे, पण हे बघ आता मी तुला एक गोष्ट दाखवणार आहे, याच्यामध्ये स्नेहल वहिनीची काहीच चूक नाही आहे. मागच्या वेळीसुद्धा स्नेहल वहिनीनी रस्सा बरोबरच केला होता, पण श्वेता वहिनी आणि मंदा या दोघींनी मिळून ढालगचपणा केला आणि रस्स्यामध्ये तिखट आणि मीठ जास्त घातलं. त्यावेळेला तू तिला सांगितलंस, आज तू तिला थोडीशी रागावलीस, पण आई अगं त्याच्यात तिची काहीच चूक नाही आहे, तिने पदार्थ नीटच बनवलेला असतो, तो पदार्थ बिघडवण्याचं काम आपल्या घरातल्या मंदाताई आणि श्वेता वहिनी करतायत. हे मला तुला सांगावंसं वाटलं, कारण मी काय ग, मी आज इथे आहे, उद्या माझं लग्न झालं की मी निघून जाईन. आणि मग मात्र स्नेहल वहिनीला आपण सगळे दोष द्यायला लागू आणि तिला नीट स्वयंपाक करताच येत नाही असं आपल्या घरामध्ये सगळ्यांना वाटायला लागेल, आणि ते होणं मला आवडणार नाही, कारण स्नेहल वहिनी खरोखरच कधीही कुणाला उलटून बोलत नाही, किंवा आपण तिला जे सांगतो ते ऐकण्याचा शिकण्याचा ती मनापासून प्रयत्न करते. म्हणून मी आज ठरवलं की माझ्यावरती श्वेता वहिनी रागावल्या तरी चालेल. आता मात्र श्वेताचा चेहरा खाडकन उतरला होता. आता मात्र सासूबाईंनी आतून पुन्हा मंदाला बोलावून घेतलं आणि त्यांनी स्नेहलला सांगितलं, बाळ आता तू जा हं आणि शांतपणे तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर. आता फक्त तिथे रीमा, मंदाताई, श्वेता आणि स्वतः सासूबाई होत्या. सासूबाई म्हणाल्या, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर आपल्या सगळ्यांचं आहे. स्नेहल आपल्या घरामध्ये नवीन मुलगी आलेली आहे. श्वेता तू सुद्धा कधीतरी या घरामध्ये नवीन आली होतीस, आठव त्यावेळेला मी तुला किती सांभाळून घेतलं. यामध्ये मी माझा मोठेपणा सांगत नाही आहे, पण इथे आलेल्या नवीन मुलीला या घरामध्ये राहावंसं वाटलं पाहिजे, तिला ते घर आपलं वाटलं पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ती आता आपली आहे, तिच्या काहीही चुका झाल्या तरी आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे. चुका काय, सगळ्यांकडनं होतात, पण असं खोटेपणाने वागून एखाद्या माणसाचा आत्मविश्वास कमी करणं हे काही चांगलं नव्हे. आणि एक लक्षात ठेवा, आपलं मन आपल्याला खात असतं. तुम्ही असं वागलात तरी एक दिवस तुमचं मन स्वतःला खाईल आणि मग तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचा पश्चाताप होईल. तर श्वेता यापुढे असं वागणं सोडून दे, तिला मी सांभाळून घेते, तिचे लाड करते, कारण अगं ती नवी आहे या घरात. आत्ता आपण तिला रागावलो,
सारखं घालून पड़

बोललो तर तिला या घरात राहावंसं वाटेल का आणि ती आपलंसं करेल का आपल्या सगळ्यांना? नाही ना. आणि म्हणून आपण शहाण्यासारखं वागायचं. आणि रीमा, मला तुझं खरोखर कौतुक वाटलं बाळा. मी तुझ्यावर संस्कार करायला कुठेही कमी पडले नाही. तुझ्या घरी जाशील तेव्हा तूसुद्धा स्नेहल वहिनीसारखं वागण्याचा प्रयत्न कर. स्नेहल हे सगळं आतून ऐकत होती. आज तिला पुन्हा एकदा वाटलं की खरोखरच माझं घर, माझ्या घरातली माणसं आणि माझा संसार खूपच छान आहे, अगदी दृष्ट लागण्यासारखा.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगढच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100.1 MHz वर.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामधली बोधकथा अतिशय आवडल्याची प्रतिक्रिया ज्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली त्यांची नावं आहेत हर्षदा बापट, वसुमती ठोसर, सुहास पांडे, दीपा पालकर, संतोष शिंदे, प्रकाश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी. त्यांचे मनपूर्वक आभार आणि रसिक हो. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या आठवणीतल्या कवितेकडे. आपल्या आठवणीतल्या कवितेचं नाव आहे हात हवे मज. ही कविता आहे मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहातली. हात हवे मज नाजूक सुंदर, हात हवे मज नाजूक सुंदर, जुई पुष्पां परी ज्यांचे मार्दव, श्रावणातल्या उन्हापरी अन्न ज्यांचे लाघव, स्पर्श जयांचा स्पर्श मण्यापरी, अवखळ चंचल ते लाटांपरी, दडले त्यातून प्रमत्त यौवन पुनवेच्या उत्फुल्ल रात्रीचे रजत निमंत्र.

हात हवे मज नितांत वत्सलक्षमाशील जे क्षमे हूनही, पुण्यशील जे गंगे हूनही, जे मायेचा घास भरविती चिमण्या ओठी, जे चुकलेल्या पांथस्तांना दीपची होती। हात अन्नपूर्णेचे असले साफल्याचे अनतृप्तीचे, ब्रीतजयांचे या धरणी परी सदैव ज्यांची, वत्सल पाखर आकाशापरी। हात हवे मज तसले कणखर कर्मयोग साकार ज्यामध्ये, जे मातीमध्ये बीज पेरिती थरथरणाऱ्या उन्हातही, जे धगधगणाऱ्या उन्हातही, जे नांगर धरिती औत फिरविती। हात हवे मज तसले अद्भुत सृजनशील जे दिव्य कलाघर, इंद्रधनुचे स्वप्न मुलायम छेडितात ते पार्थिवा तुनी गीत अपार्थिव, स्पर्शे ज्यांच्या शब्दातुनी निःशब्दाचे गुपित उलगडे, किमया ज्यांची क्षुद्र असुंदर पापण्यातून, किमया ज्यांची क्षुद्र असुंदर पापण्यातून निराकार चिरसौंदर्याची घडवी मूर्ती।

न्यूज ऑन ए आर ॲप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया वसंत पारुंडेकर, मितेश आणि मेघा बोरले यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. सगळ्यांचे मनापासून आभार. रसिक हो, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बांगड्यांची परंपरा अगदी प्राचीन काळापासून आपल्याला बघायला मिळते. एखाद्या मुलीचं ज्या वेळेला लग्न ठरतं तेव्हा त्या नववधूला सुद्धा चुडा भरला जातो. या गोष्टी आपल्याकडे कितीतरी वर्षांपासून केल्या जात आहेत आणि ह्याच प्रकाराला चुडादान असं म्हटलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी याची सुद्धा परंपरा आहे. आपल्याला माहिती आहे की अगदी लहान मुलींपासून ते सौभाग्यवती स्त्रियांपर्यंत सगळ्या जणींना बांगड्या घालायला आवडतात. आणि आता तर काय हो, बांगड्यांचे इतके प्रकार आहेत, काचेच्या बांगड्यांचे सुद्धा इतके प्रकार, लाखेच्या बांगड्या किंवा मेटलच्या बांगड्या, वेगवेगळ्या कितीतरी बांगड्या आता बाजारामध्ये आलेल्या आहेत. पण खरं तर या बांगड्यांची परंपरा आपल्याकडे फार फार पूर्वीपासून आहे आणि त्यात अनेक प्रकारच्या पद्धती आपल्याला बघायला मिळतात. अगदी सगळ्याच वयाच्या स्त्रियांना बांगड्या खूप आवडतात. अगदी छोट्या मुलींना सुद्धा बांगड्या आवडतात आणि पुढे तर लग्न झालेल्या किंवा ज्यांना आपण विवाहित स्त्रिया म्हणतो त्यांचा तर बांगडी हा एक

तर रसिका हो, बांगड्यांच्या परंपरेबद्दल आपण बोलतोय. भारतातल्या कित्येक आदिवासी स्त्रिया कोपरापर्यंत बांगड्या भरतात. बंगालमध्ये शंखांच्या बांगड्या सौभाग्यलंकार मानले जातात, तर पंजाबमध्ये मंगल विवाहाप्रसंगी हस्तिदंती बांगड्या वापरण्याची प्रथा आहे. इजिप्त, इराण इथे सुद्धा इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा बांगड्या वापरतात असं आढळून आलेलं आहे. यहुदी स्त्रियासुद्धा बांगड्या वापरतात. ग्रीक लोकांमध्ये फक्त स्त्रियाच बांगड्या वापरायच्या आणि या बांगड्या सर्पाकृती असायच्या आणि त्यांच्या हातावर एक दोन वळसे असायचे. रोमन लोकांमध्ये युद्धामध्ये शौर्य दाखवणाऱ्या वीराला कडी बहाल करण्याचा प्रघात होता. नंतरच्या काळामध्ये तो भारतामध्येही आला. रोमन उच्च घराण्यातल्या स्त्रिया मनगटावर बांगड्या भरत असत आणि हातभर बांगड्या त्यांच्यातही घालण्याची पद्धत होती. जर्मन लोकांमध्ये सुद्धा पूर्वी बांगड्या हा अलंकार भूषण मानला जायचा आणि या बांगड्या मात्र वेगवेगळ्या धातूंच्या असायच्या. म्हणजेच काय मंडळी, कितीतरी बांगड्यांचे प्रकार आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संस्कृतीमध्ये बांगडीला महत्त्व आहेच. याचं कारण एका सुंदर

रसिकहो, मनस्पर्शी कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया ॲडव्होकेट मृणाल वारुंजीकर आणि श्रद्धा कर्णिक यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या, दोघींचेही मनपूर्वक आभार. तर मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये नेहमी आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. आता आपण नेहमी म्हणतो की आत्ताचं जीवन खूप धावपळीचं, धकाधकीचं झालेलं आहे, पण तरीसुद्धा तज्ज्ञ मंडळी म्हणत आहेत की म्हणून काही एकदम रडकथा गात बसण्याचं कारण नाही. कारण तुम्ही जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि या चांगल्या सवयी जर नेहमी तुमच्या आचरणात असतील तर खरोखरच हे जीवन फार सुंदर आहे. आता त्या सवयी कुठल्या? तर लवकरी निजे लवकरी उठे, शक्य तितकं रात्री लवकर झोपा, शांत पूर्ण झोप घ्या, सकाळी लवकर उठा, त्याचप्रमाणे थोडंसं कोमट पाणी प्या आणि चांगला आहार ठेवा. चांगल्या आहारामध्ये अर्थातच कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा हे तुम्हाला माहिती आहेच, त्याचबरोबर विहारही ठेवा. चांगला आहार विहार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघा, मग खरोखरच हे जीवन खूप सुंदर आहे असाच भास आपल्यापैकी प्रत्येकाला होईल.

0: अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा अवती भवती।

तर रसिका हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया मिलिंद टिपणीस आणि शलाका कडणे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांचेही मनपूर्वक आभार. न्यूज ऑन एअर ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 11:01 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

तर मित्रमैत्रिणींनो, कार्यक्रम आवडतोय अशी प्रतिक्रिया कळवलेली आहे शुभांगी कारेकर यांनी. तर आपल्याला माहितीच आहे की तरुण आई नेहमी नवे नवे फंडे शोधत असते. आता नवे फंडे म्हणजे कुठले की वॉकिंग, पण कशा प्रकारे वॉकिंग करायचं. म्हणजे आता या वॉकिंगमध्ये सुद्धा इतके वेगवेगळे प्रकार आलेले आहेत आणि त्यापैकीच एक आहे तणाव कमी करणारं, स्ट्रेस कमी करणारं फोटो कलर वॉकिंग. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे नवीन, तर त्याबद्दल आपण बोलूयाच. पण त्याआधी हे मस्त गाणं ऐकायला काय हरकत आहे.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगढच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडं होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100.1 MHz वर.

तर मित्रमैत्रिणींनो, कलर फोटो वॉक दररोज चालण्याचा एक नवीन मनोरंजक प्रकार. हा प्रकार मनोरंजक यासाठी आहे की यामध्ये लोक चालताना दररोज एखाद्या विशेष रंगाची निवड करतात आणि मग त्याच रंगाच्या वस्तूंना शोधून त्या वस्तूंचे फोटो काढतात. म्हणजे उदाहरणार्थ जर पिवळा रंग निवडला असेल तर रस्त्यात दिसणारी प्रत्येक पिवळी वस्तू, मग पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची भिंत, पिवळ्या रंगाचे कपडे, मग त्याच्यामध्ये फळं सुद्धा येतात बरं का, म्हणजे मग मोसंब असेल, लिंबू असेल, यांचे फोटो काढत काढत पुढे जायचं. आणि तुम्ही कॅमेराबरोबर एका या म्हणजे हा जो प्रकार आहे ना, याला एक सृजनशील सहल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. या सहलीला तुम्ही मग सगळं म्हणजे म्हटलं तसं की प्रत्येक ठिकाणचे फोटो काढायचे आणि फोटोंना जोडून एक फोटो ब्रीड किंवा एक व्हिडिओ कोलाज तयार केला जातो आणि मग त्याला ऑनलाईन शेअर केलं जातं. अशा प्रकारचं वॉकिंग सामान्य सहलीला मजेदार आणि मानसिक रूपाने ताजंतवानं ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा अनुभव देणारं बनवतं. आणि अशी सहल सोशल मीडियामध्ये खूप आवडीची आणि व्हायरल होते. आणि या सगळ्यामुळे होतं काय माहितीये, कामाचं ओझं, डिजिटल थकवा आणि तणावपूर्ण कार्यत संस्कृतीशी संघर्ष करणारी ही तरुण युवक मित्रमंडळी आपले छंद यामुळे जोपासताना दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांना समाधानही मिळतंय. कलर फोटो वॉकिंग याच प्रकारचं काम करतं. तुम्हालासुद्धा कलर फोटो वॉकवर जायचं असेल तर मात्र योग्य जागा तुम्ही निवडली पाहिजे. म्हणजे मग जुन्या भागातल्या गल्ल्या, त्याच्यामध्ये फुलांची मंडई असेल किंवा रंगी बेरंगी वस्तूंनी भरलेले बाजार असतील, या सगळ्या गोष्टी ह्या कलर वॉकिंगसाठी एकदम योग्य ठरतात. किंवा संध्याकाळचे उजळलेले रंगसुद्धा कॅमेरामध्ये तरुणाई या वॉकिंगमध्ये चित्रित करताना आपल्याला दिसते. आता ही पद्धत अवलंबल्यामुळे काय होतं, तर तुमच्या मेंदूला प्रत्यक्ष जीवनामध्ये हेरगिरीचा खेळ खेळण्याची सुद्धा मजा येते आणि रंग शोधण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमचा मेंदू स्वाभाविकपणे नको त्या चिंता करत बसत नाही आणि रंगावर फोकस केल्यामुळे मेंदूला शांतीही मिळते आणि आपोआपच तणाव कमी होतो. आणि म्हणून आजकाल कलर फोटो वॉकिंग व्हायरल होतं आहे आणि खरोखरच त्यातून युवक आणि युवती अनेक प्रकारची मजा आपल्याला घेताना दिसत आहेत. म्हणजे आता बघा, मी पिवळ्या रंगाचं उदाहरण दिलं, तसा तुम्ही जर हिरवा रंग निवडलात तर मग काय हो, हिरव्या रंगामध्ये झाडं येतात, त्याचप्रमाणे सगळा निसर्ग येतो की हो, हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारी नदी, कितीतरी गोष्टी या हिरव्या रंगामध्ये येतात. अशा रंगांकडे बघूनही तुमचं मन ताजंतवानं होतं आणि तुमच्या मनाला एक वेगळीच उभारी येते.

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि ही संकल्पना अतिशय नवीन वाटली आणि खूप छान वाटली अशी प्रतिक्रिया आत्ताच आपल्यापर्यंत पोहोचवली. तणाव कमी करणारं फोटो कलर वॉकिंग या संदर्भात हर्षदा बापट आणि मिलिंद टिपणीस या आपल्या श्रोत्यांनी त्यांचे मनपूर्वक आभार.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: मित्रमैत्रिणींनो, वणव्यामुळे जंगल नष्ट होतात, पण असा एक कलाकार आहे की हा कलाकार जळलेल्या झाडांना सोन्याचा वरख लावतो, सोन्याचा मुलामा चढवतो, सजवतो आणि त्याच्यापासून सुंदर सुंदर शिल्प तयार करतो। त्याचं नाव आहे मिशेल आर्डू। आणि त्याच्या या सगळ्या प्रकल्पाचं जे नाव आहे ना, त्याला सुद्धा त्यांनी एक छान असं नाव दिलेलं आहे। आणि ते नाव काय आहे आणि तो नेमकं कशा प्रकारचं काम करतो, तर त्याच्या अर्थपूर्ण प्रकल्पाचं नाव आहे ऑरम युरेन्स। लॅटिनमध्ये याचा अर्थ असा होतो तेजस्वी सोनं। तर नेमका त्याचा प्रकल्प काय आहे, तो नेमकं काय काम करतो, याबद्दल आपण बोलणार आहोत। त्याआधी ऐकूया हे गाणं।

तर मित्रमैत्रिणींनो, वणव्यामुळे झाडं जंगलं नष्ट होतात. हा जो कलाकार आहे ज्याचं मी मगाशी तुम्हाला नाव सांगितलं, मिशेल आर्डू, हा इटालियन कलाकार आहे. वणव्यामुळे नष्ट झालेल्या प्राचीन झाडांचं आणि जैतूनच्या झाडांचे अनेक अवशेष त्यांनी गोळा केले आणि या जळलेल्या निर्जीव लाकडाच्या तुकड्यांवर त्यांनी 24 कॅरेट सोन्याचा वर्ख, सोन्याचा मुलामा अत्यंत काळजीपूरक लावला आणि त्यामुळे त्यातून त्याला सुंदर सुंदर अशी झाडांची शिल्प

तयार करण्यात आली आणि प्रत्येक शिल्पाच्या संगमरवरी पायावर झाडाची प्रजाती कोणत्या आगीमध्ये हे झाड जळून खाक झालेलं होतं इत्यादी सगळ्याची माहिती त्यांनी कोरलेली आहे आणि ह्या कलाकृती अनेक लोक विकत घेतात. त्यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याचा काही भाग या दुर्लक्षित भागांमधल्या पुनर्वनीकरणासाठी आणि वृक्षारोपण प्रकल्पासाठी हा युवक देतो. अशा प्रकारची माहिती ज्या वेळेला आपल्याला वाचनात येते ना त्यावेळेला अशा युवकाचं खरोखर कौतुक करावंसं वाटतं.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगढच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100% 1 MHz वर.

तर मित्रमैत्रिणींनो, मागच्या वेळेला आपण झेन झीबद्दल बोललेलो होतो. तर या झेन झींच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांची स्वातंत्र्याची अजब कल्पना आहे. म्हणजे ते आता सोलो लिव्हिंग पसंत करायला लागलेत. ते अशासाठी की आता त्यांना कोणतीही जबाबदारी नकोय. म्हणजे ते फोकस्ड असतात, त्यामुळे काय शिक्षण घ्यायचं, आपल्याला कशामध्ये करिअर करायचंय आणि काय काय आपले गोल्स आहेत, म्हणजे किती वर्ष नोकरी करायची, किती पैसे मिळवायचे, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुटुंबावर किती खर्च करायचा, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात पक्क्या असतात. आणि त्याबद्दल त्यांना जराही गोंधळ त्यांचा स्वतःचा नसतोच आणि त्याबद्दल त्यांना कोणाचा सल्लाही नको असतो. त्यामुळे आपण असं बघतो की आपलं आयुष्य ते आपल्या मस्तीमध्ये जगताना दिसतात. त्याच्यामध्ये त्यांना कोणाला दुखावण्याचा उद्देश नसतो, पण त्यांना कोणाला त्रासही द्यायचा नसतो. माझं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे, माझी नोकरी मी करणार, माझे पैसे मी मिळवणार आणि त्याचा विनियोग कसा करायचा हे सुद्धा मी ठरवणार. आणि मी कशाला उगाच कोणाची जबाबदारी घेऊ, माझा मी एकटा बरा आहे ना, अशा प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत आहेत. आणि म्हणून हल्ली सोलो लिव्हिंगची संकल्पना जास्त आपल्याला दिसून येते समाजामध्ये. त्याच्यामध्ये त्यांची सोलो लिव्हिंगची इच्छा प्रबळ असते. त्यामध्ये असं किती वर्ष राहणार, कधीतरी तुम्हाला कोणाची तरी गरज ही भासतेच. त्यामुळे तज्ज्ञ मंडळी असं म्हणतात की सोलो लिव्हिंग करता करता त्यांनी ही आपली दृढ इच्छा मानून बसू नये आणि जबाबदारीतून पळसुद्धा काढू नये. योग्य वेळी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा आणि मग आपल्या आयुष्याचा मार्ग निवडावा.

न्यूज ऑन एअर ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी रसिक हो आपण ऐकता आहात. दुपारचे 12 वाजलेले आहेत. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर त्यांचा आज स्मृतिदिन आहे आणि म्हणूनच आजची रंजक सफर पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांची. त्यांच्याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत आणि साथीला सुंदर सुंदर गाणी आहेतच.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण बोलतो आहोत पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याबद्दल. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. रसिका हो, हिंदुस्थानी गायक आणि संगीतकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. रघुपती राघव राजा राम या भजनाचं मूळ रूप त्यांनी गायलेलं होतं. 5 मे 1901 या दिवशी त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांचं मूळचं आडनाव गाडगिळ असं होतं, परंतु ते सांगलीजवळच्या पलूस गावचे रहिवासी असल्यामुळे पुढे त्यांचं कुटुंब पलुस्कर कुटुंब म्हणून ओळखलं जायला लागलं. या छोट्याशा गावातल्या एका छोट्या कुटुंबामध्ये, मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दिगंबर गोपाळ पलुस्कर हे कीर्तनकार होते. प्राथमिक शिक्षणासाठी कुरुंदवाड इथल्या एका स्थानिक शाळेमध्ये ते गेले. लहान वयातच एक दुर्दैवी घटना पलुस्करांच्या बाबतीत घडली. दत्त जयंतीच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्याजवळ एक फटाका फुटला आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली. अर्थात ते शहर लहान असल्याने तिथे तात्काळ उपचार उपलब्ध झाले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली आणि काही वर्षानंतर त्यांना त्यांची दृष्टी परत मिळाली.

रंजक सफर हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि आपण बोलतो आहोत पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याविषयी. मिरजेच्या राजांनी त्यांच्यामधली प्रतिभा ओळखली आणि त्यांना बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर या विद्वान संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलं. पंडित पलुस्करांनी त्यांच्याकडे 12 वर्ष संगीताचं प्रशिक्षण घेतलं. पण कालांतराने गुरु शिष्यांमधले संबंध ताणले गेले. पलुस्करांनी त्यानंतर देशभर संगीतासाठी दौरा करण्यास सुरुवात केली. उत्तर भागातल्या प्रत्येक भागात संगीत परंपरांचा त्यांनी अभ्यास केला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जायचे. तिथल्या संगीतकारांना आश्रय देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बडोदा आणि ग्वाल्हेरच्या शहरांमधल्या अनेक राजघराण्यांना त्यांनी भेटी दिल्या. सौराष्ट्रामध्ये नाममात्र शुल्क आकारून सार्वजनिक संगीत मैफिली सादर करून त्यांनी भारतीय संगीताची एक जुनी परंपरा मोडली. तोपर्यंत संगीत मैफिली या फक्त राजवाड्यांमध्ये किंवा मंदिरांमध्येच आयोजित केल्या जात होत्या. त्यांनी मथुरेमध्ये बोलली जाणारी एक बोलीभाषा ब्रजभाषेचा अभ्यास केला. नंतर ते पंडित चंदन चोबे यांना भेटले. त्यांच्याकडून त्यांनी ध्रुपद गायकीचं प्रशिक्षण घेतलं. 1901 ते लाहोरला पोचले आणि तिथे त्यांनी एक संगीत शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 5 मे 1901 पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. या शाळेमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच अनेक ऐतिहासिक भारतीय संगीताचं औपचारिक प्रशिक्षण दिलं जायचं. ही शाळा सर्वांसाठी खुली होती आणि राजघराण्याच्या आश्रयाऐवजी सार्वजनिक पाठिंबा आणि देणग्यांवर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या शाळांपैकी ती एक होती. इथल्या पारंपरिक पद्धतीनुसार विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर एका छताखाली राहत आणि त्यांच्याकडून संगीताचे धडे गिरवत असत.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता, सीमित अवधि का खास ऑफर। हर दिल जुड़े, भारत बढ़े, BSNL के साथ आगे बढ़े। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: रसिक हो, या शाळेमध्ये मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अनेक विद्यार्थी एका छताखाली आपल्या शिक्षकांबरोबर राहायचे आणि शाळेच्या सुरुवातीच्या तुकड्यांमधले अनेक विद्यार्थी पुढे उत्तर भारतामध्ये प्रतिष्ठित संगीतकार आणि शिक्षक बनले। यामुळे संगीतकारांना आदर मिळाला। पूर्वीच्या काळी त्यांना फार तुच्छतेची वागणूक मिळायची। सप्टेंबर 1908 मध्ये पलुस्कर शाळेची दुसरी शाखा

स्थापन करण्यासाठी पलुस्कर मुंबईला गेले. कामाचा व्याप वाढल्याने त्यांनी शाळा लाहोरहून मुंबईला हलवली. सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं आणि शाळेसाठी आणि वसतिगृहासाठी एक नवीन इमारत बांधली. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी अनेक सार्वजनिक सांगीतिक कार्यक्रम केले.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एक तर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM Gold 100.1 MHz.
3: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याबद्दल बोलतो आहोत. रसिक हो, त्यांनी शास्त्रीय संगीतकारांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला पारंपरिक घराणा पद्धतीतून बाहेर काढून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं कार्य पंडित पलुस्करांनी केलं. त्यांनी संगीतावर संगीत बालप्रकाश नावाचा 3 खंडांचा ग्रंथ आणि रागांवर 18 खंड लिहिलेले आहेत. त्यांचे शिष्य विनायकराव पटवर्धन, ओमकारनाथ ठाकूर, नारायणराव व्यास आणि B.R. देवधर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि शिक्षक बनले. त्यांचे पुत्र दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांनी सुद्धा शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. 21 जुलै 1973 रोजी भारत सरकारच्या पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाचे पलुस्कर यांना विभागाने पंडित पलुस्करांना आदरांजली वाहण्यासाठी एक स्मारक टपाल तिकीट जारी केलं. इंडिया टुडे या मासिकाने 2000 सहस्त्राब्दी अंकात पलुस्कर यांचा भारताला आकार देणाऱ्या 100 लोकांच्या यादीमध्ये समावेश केला.

पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याविषयीची रंजक सफर रसिक हो आपण ऐकताय, त्यांचा आज स्मृती दिन आहे.

तर रसिक हो, 12:30 वाजलेले आहेत. रंजक सफर हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि आता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नोत्तरांची. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचं मूळचं आडनाव काय होतं? दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेत आणि मुंबई बाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावायला विसरायचं नाही.

तर रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण प्रश्न असा विचारलेला आहे, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर त्यांचं मूळ आडनाव काय होतं? आणि अजूनही काही मंडळींना या प्रश्नाचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवायचंय दूरध्वनीच्या माध्यमातून, त्यासाठी आता आपण पाठोपाठ दोन गाणी ऐकणार आहोत. पण सांगण्याची गोष्ट अशी की श्रीनिवास भागवत जे स्वतः पलूस या गावचे रहिवासी होते, त्यांनी सांगितलं की पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी त्या ठिकाणी एक सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्यांनी आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी ही आठवण आपल्याशी शेअर केली. श्रीनिवास भागवत यांचे मनपूर्वक आभार.

तर रसिकहो रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रश्न असा विचारलेला होता की पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचं मूळचं आडनाव काय होतं आणि याचं योग्य उत्तर आहे गाडगिळ असं त्यांचं मूळचं आडनाव होतं. योग्य उत्तर आमच्यापर्यंत दूरध्वनीच्या माध्यमातून पोहोचवणारे आमचे श्रोते दीपा बालकर, दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, संजय गांधी, मंगला शेठ, नीलम राणे, विवेक नेवाळकर, अरुण सोमवंशी, श्रीनिवास भागवत, उदय नाईक, वसुमती ठोसर, माधवी जोशी, प्रल्हाद महादळकर, क्षमा करा प्रल्हाद महाडदळकर, माधुरी पोटे, संतोष शिंदे, ललित मनोहर, प्रमोद कारखानीस, अनुया देवळे, अरुण गावकर आणि काशीनाथ क्रमवंत सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता लगेचच आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली तो दिवस कोणता होता. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना पंडित पलुस्करांनी केली तो दिवस कोणता. दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहिती आहेतच. मुंबई बाहेरचे श्रोते 02 STD कोड लावायला विसरणार नाहीत.

तर रसिक हो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5 मे 1901. या दिवशी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांनी केली. योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवणारे श्रोते त्यांची नावं सांगते. त्याआधी गणेश खोत यांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. सुनीता व्यवहारे, अपर्णा गावकर, काशीनाथ क्रमवंत, अरुण गावकर, प्रमोद कारखानीस, माधुरी पोटे, माधवी जोशी, वसुमती ठोसर, अरुण सोमवंशी, नीलम राणे, मंगला शेठ, संजय गांधी, शुभलक्ष्मी मस्तकार, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे आणि दीपा पालकर या सगळ्यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता मात्र एका नाट्यपदातून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे, पण रेनबो वाहिनीचे विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे RJ ओमकार पाटील. तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा अवश्य आनंद घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत अर्चना दिनेशचा नमस्कार.

उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड या शैक्षणिक संस्थेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. भारताच्या भक्कम वाढीचा आलेख, गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ धोरण याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. गोयल यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय शेतमालाच्या निर्यातीबद्दल चर्चा केली. भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्रसूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AG मसीह आणि न्यायमूर्ती KV चंदन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळे झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त मिळू देणार नाही. इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाबूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार

0: लागले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंडबरोबर झालेल्या ई फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल. आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संगीत गुलजार साहब के बोलर आवाज किशोर कुमार और मुकेश जी की.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग मधुवंती. विलंबित ख्याल 1 तालात निबद्ध आहे, द्रुत ख्याल 3 तालात निबद्ध आहे. विलंबित ख्यालाचे बोल आहेत ख्वाजा बंदे नवाज, तर द्रुत ख्यालाचे बोल आहेत मैं आऊ तोरे मंदरवा. त्यांना तबला साथ संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली आहे. ऐकूया भूषण गोडे यांचं गायन राग मधुवंती. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन आपण ऐकलं तर राग होता मधुवंती. त्यांना तबला साथ केली होती संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझे शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर, मुक्काम कामठी, जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.